sikinang pasam samigen samlo akhep samla ba chechuri alakan samigen samle ko igang tangsa sapchang ti khepsum ain ba sapchang len thaming thiangwa sukhim khamkhu in chuksa khamhu sang itmen chuk nitmen chuk numasa ne mebatu halesang ati sang sukhim khamkhu in chuk pasane yammo numasa ne mebatu halesang ati sang sukhim khamkhu in chuk pasane yammo numasa ne sukhim laje in theang numasa ne kera basendo in ani ningwa sigangnu itthakma pung jijepma pung kerek nu le tagi ani khamku o langam langam o mangha meyung wabak mangha meyung singbung lungbung nu mangkim ha meyung kopmu layo laso tiambok sumba pung kopmu mencham yapmi asun sanarung pung sanarung ne mang hangnu mencham yapmi agi megi yammo sukhim khamkhu in namgen nu namtha thanget nu langget kokma nu phangjang yakhek nu yongkhong singbung nu lungbung sakchi nu lungji hare ko khemsing yarwang negara parik pa phungha mebekkang mayung amlari phungha singdung phung lungdung phung singjang ro thapra ha kunam le yakla ha li ro ang ne honggu ha li ro ang ne tambhung ha li ro ang ne wadham ha sok le pengwa ha mehok le yamlak wa pu ha me u ile tambhung ha abangi me ingla mene tambhung ha aphe me ingla mene kokphung ha phekle thokpetla phekle laje ne chandwang ne laje ne chandwang ne thegu nu thegu phoktang hekki khambek men chamjam mang tharwang ne thegu nu thegu phoktang hekki khambek men chamjam mang tharwang ne khelle chugule sukhim khamkhu in nu masa ne kambharak men nang kapmu sisi nu sangsang tamdam nu tanam nu yunchi sikwale haptu kesem ba samit namnam ba hangwa sek kambharak me nang kapmu sisi nu sangsang tanam nu yunchi sikwale haptu kesem ba samit namnam ba hangwa sek thakkile la aruba yammu mencham yami kudon dhuk panu samyo mi bawa khelle chugule ang sukhim lajo in nu masa nidhap nu masa ne ani khamkhu in jing simba sangram pe sangram baten lari kang me batu ani sukhim khamkhu in jing simba sangram baten lari kang me batu थे अंग भग्र लत्थि कोकमा एगंग वे पांगफे थांगफे ने लत्थि कोकमा एगंग वे पांगफे थांगफे हा मेने वे वे परिकप ओमु लारुबा तेनहा सिंगबुंग हा याकपे खा यंगंग हा वदी खा वखेंग हा मेने खेलले चोगे चोगुल्यांग सुखिम खामको इन नुमसा ने यम्मु कमो परिकप वामा हेकेरिके चुंगवामा फुंगवामा हंगवामा सेनवा महाओ वेवे परिक्पा चेसिहा मेथोक मेदुम वेवे चेसिहा पोंगरा वेवे वनम हा पोंगरा वाम हा इसिक्पा वयम हा पोंग कंभारक में नंग कमु ईपा मेयुंगबा इमेपा मुदेम्बा कंभारक में नंग कमु इमेपा मुदेम्बा यक्थुंगबनु पेनीबा सौंघा अतिति मेदंग अंग मेयुंग खेल्ले चोगुले अंग सुखिमिन सनारुंग बने नुमसाने सपान वेवे वासं सम्यो वेवे वासं चंगवा मुंगा मुंगवा हा वेवे वासं केदेक लच्छा मेबुंगं ठीक हुमो मयुं केवाबा कुजा कुधी हा मिहासु मेजा ठीक हुमो मयुं ठीक हुमो मेवा खेने खुने अनि केराबा पान मेंबातनं
lathi ten o medangang mayung khelle choguliang sukhim khamkhu in numasa neba numasa nidetpa nit menchuk nuno baten hare kughem sing yaruang ne hekeri ki namgen lepsang chongu warak negara namtha lepsang khichuperi yangni mawarak ne hekeri ki thanget lepsang guru dongmar wabak negara langget lepsang chardham hekidongba manghimle kabuang ne khakon hare chogule sukhim laji in sanarung banu nu basane केरेकले नामेनुरु केरेकले नाम हेतु हेकेले साकन इन दोहा आनि फांगमा याम बक्चुक मपुंग हेकेले साकन सुखिम लाजेले इन दो इन आनि फांग मपुंग सुखिम लाजे सिगंग केयुंग बा अब सोंग सोंग बा आनि अबांगे लुमु खेमा थोक ममेनु नेनंग सेप सिंग मपुंग अबांगे थिघुम पोंग मा युंग मपुंग अबांगे लाजे अबांगे खामखु इन अबांगे सेमा अबांगे फांग मपुंग लो हकेले रक सुखिम लाजे इन तंग मा सुखते सनारुंग पोंग मा सुखते लो सनारुंग चोक मा सुखते लो तंगसा सपचिंग आखेपसम लाबा छे खा क मैचु अलकन सपचिंग ले कुए गंग यम अंकन सम्मे गन समनो सिगा हुमि अनि वाताम सुम सम्मे पा संजिता यक्थुंग मरे अकिपा मगोतु खेपसुमंग निवा ताम सुम लो